धा धागे धीना गीना तीना तकित धकित धागे धीना धागे धागे धीना गीना धीना गीना धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे